0: Ana, que bojoja lai.
1: मला जरा पाप लागे पुआरी, मला जरा पाप लागे. मम्मी ने छोरा पुआरी संगे पक्के सोच, मला छोरे ने कोई न जा, मला छोरे ने कोई न जा.
0: आमा